तेरा मेरा तेरा तेरा मेरा तेरा मेरा मेरे तेरा था ते घटा हाँ बरस जा ते पवन ओ जो मजा